0: हेलो अस्सलाम वालेकुम।
1: साईं वालेकुम सलाम।
0: साईं ही आवाज कहिं जो आहे
1: अदा माखे नहीं तो लगे त अदम तारफ कराए साईं
0: तहां पेंजो तारफ करायो भली
1: साईं मां केटी शादी लिखा वफा अब्दुल वहीद जतोई तालको जिलो सखरा बा बकर साहब
0: मेहरबानी साईं पेंजो नालो छा बुधायो वरी रिपीट करे वठो
1: साईं वफा अब्दुल वहीद जतोई
0: वफा अब्दुल वहीद जतोई साहब ही आवाज कहिं जो आहे
1: अदा हाँ हाँ हले तो बिल्कुल मां तो चाह तो फर्जाना जे फर्जाना ना है तो हाँ बोलूँ था
0: कोशिश करियो फर्जाना जी आवाज को नहीं पर तवाजी कॉल आई डाडी खुशी थी
1: वडी मेहरबानी
0: मेहरबानी लख थोरा जी जनाब दिसदासी हाणी कॉल ते केर हेलो अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम
0: जी केर साहब है किथां का
2: ईसाई तला रहा शहजाद डंगड़ू
0: शहजाद डंगड़ू साहब बुधायो ही आवाज केंजो है खबर आए ही आवाज केंजो है
2: दीपक कंवल
0: तो था चो अच्छा दीपक कंवल जो आवाज कौन है शहजाद साहब तहां कॉल की है तानी मेहरबानी अने अब कोशिश जारी रख जो ओके जनाब डिस्कासी हाणी कॉल ते के हेलो अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम साईं मोहम्मद सलीम अहमदानी
0: जी मोहम्मद सलीम अहमदानी साहब ही आवाज केंजो है
3: ही आवाज मुझे समझ में अचे पे हो मेरा जना
0: मोहम्मद सलीम अहमदानी साहब तवा असा के कंटिन्यू ज्वाइन कंदा आयो ता के वेलकम था चऊ आई जेकरे ता जो जवाब डिसंदासी असा जी रिजल्ट शीट मुरतब थिए पई आई मोहम्मद सलीम अहमदानी साहब थैंक यू वेरी मच भलीकार
3: ठीक ठीक ओके
0: थैंक यू डिसनासी हाणी कॉल ते केर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर प्या गलाइन सबा खुशबू लगारी जो आवाज आहे तांजी कोशिश जी मेहरबानी पर खुशबू जो आवाज कोने थैंक यू सबा वेलकम ओके जी सबा जी कोशिश के सलाम पेश था कहूँ सुधा कॉल ते केर हेलो अस्सलाम वालेकुम हाँ पुछा या कही तम गलती थी वही तम बुधायो कें जो आवाज आए मुकेश वेलकम था चौ मीरपुर खास या मिठा मानू भलीकार मुकेश मुकेश कुमार तमा शायद शो में पहरी दफा शामिल थे आयो तांके पहरी भलीकार चई वेठो थैंक यू मुकेश जवाब तांके बुधाईंदासी ओसीड़ो कजो ठीक आ तां पहरी दफा कॉल कई है अखियन सा भलीकार मेहरबानी थैंक यू वेरी मच ॾाढा सुठा लिसनर्स सभई तव्हां भेनरूं भाइर ॾाढा सुठा आहियो छाकाणि जो काफ़ी खिल भोग तव्हां सां करणी पवंदी आहे तव्हां नाराज़ कोन थींदा आहियो वॾी ॻाल्हि इहा आहे नाराज़ कोन था थियो न बसि ॿियो मूंखे छा घुरिजे मूंखे इहो ई त कावड़ न कजो ॾिसंदासीं कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम अच्छा जी कॉल ड्रॉप थी वई शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे पर असां पुछियो आहे हीअ आवाज़ कंहिंजो आहे ॾिसंदासीं कॉल ते केरु हलो अस्सलाम
4: वालेकुम
0: आजिज़ अला बचाए नुआणी साहब ही आवाज़ कंहिंजो
4: आहे
0: आजिज़ अला बचाए नुआणी साहब वेलकम था चऊं शाहपुर दरपुर खां तव्हां असांखे यादि कयो आहे मोहबतूं वॾा वॾ वेलकम था चऊं जवाब जो इंतज़ार कजो तबियत सफ़ा बिल्कुलु ठीक ठाक हशाश बशाश आहे मस्तीअ में आहियूं ओके जी रिपोर्ट है बिल्कुल ओके जी रिपोर्ट थैंक यू आमीन आमीन आमीन आमीन मेहरबानी लख थोरा ॾिसंदासीं त हाणे कल केरु हलो अस्सलाम वालेकुम
5: वालेकुम सलाम
0: जी केर साहब ऐं किथां खां रुस्तम अली पवार ही आवाज़ कंहिंजो आहे जेको सवाल पुछो हुयोसीं
5: हा
0: तव्हांजी कोशिश लाइ महिरबानी तव्हांजो इंतज़ार कजो छो त मूंखे गानो प्ले करणो आहे गानो अची वियो आहे फ़िलहाल तव्हांखे शमन मीराली जो ट्रैक ॿुधाईंदो पोइ जवाबु ॿुधाईंदुसि ठीकु
5: आहे
0: थैंक यू भलीकार ॾिसंदासीं कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम
6: वालेकुम सलाम
0: केरु साहब ऐं किथां खां अर्शद मरी साहब असां हिकिड़ो सवाल पुछो हुयोसीं आवाज़ प्ले कयोसीं तव्हांखे ख़बर आहे उहो आवाज़ कंहिंजो काला जोड़ा पा तकरीबन थिए थो तव्हांजो महिरबानी पहिरीं ॻाल्हि त तव्हां पहिरियों दफ़ो हिन शो में शामिल थिया आहियो अवां जा वॾा वॾ अवां जी मोहबतूं अवां जा किरोड़े कुर्ब अखियुनि सां भलीकार
6: थैंक यू
0: महिरबानी ॾिसंदासीं कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम
5: وعلیکم السلام بھائی
0: سائیں کیر صاحب ہیں کتھا کا نظیر احمد منگری صاحب کے ویلکم بھلیکار چوندیں سوال پوچھو سی آواز ہلو پی کالا جوڑا پا میری فرمائش تھی کنجو آواز ہو
5: مشہور
0: فنکار چنا پکی گال
5: بالکل پکی گال
0: نہ دھکو تو کون ہوں سر سیو کروں تھا رزلٹ سیو کرنے کی کوشش کریں تو پوزیشن اناؤنس کرس جواب ہوں پہ شمن میرا علی ان خوشی میں بدھی وٹو چو تو مجھے سوال بھی چینج کرنا ہے تو موزیز خواتین نظرات کے ڈنا ونجو پروگرام ہے جاری و ساری ننڈڑے بریک کا واپس یونس بکاری شمن میرا علی آواز بدھندے کمرشل بریک نہ بدھندی

ही आवाज कंहिंजो आहे? नंबर नोट करे वठो 0334352578 6। ॿुड़ी 344 3525 786 ते ॿुधायो ही आवाज कंहिंजो आहे।

यकीनन खूबसूरत गीत आहे। अॼु ॾिसंदासीं त किथे किथे असांजो मुसाविर आवाज़ तव्हांजे सुंदर सुंदर समातनि ताईं पहुची रहियो आहे।